परे वहना मन खे मन बर लखन देवता हे दाजी नारी भर पति सेवा ये मन खे मन बर लखन देवता हे दाजी नारी भर पति सेवा ये दे।